सुनिश्चित प्रमाणे 100.4 आकाशवाणी एफएम रेनबो कटक दिल से दिल तक कौन दिल से दिल तक रेडियो मित्र अच्छे आपणक सहित शो आरंभ हो जाय छे शुभ सकाळ रो यस सकाळ सकाळ एबे सन जो बळे टेंशन दो छने ताड बडा टेंशन आओ किछ नाही यस जो कपाट किंतु एबे आमे बाहर को गले माने चिंता माने खरा रो चिंता झाड़ रो चिंता गरम रो त्राही ही मिलुने किंतु आमे माने टिके टिके सचेतन तो निहाती रहबा काहेकि ना सचेतन रहबार वार्ता आमे आपण को देथाउ किंतु सुरक्षा निजे रहिबार कथा आपण माने ही निजो भितरे सब बळे पई आनी थांदे जेतबळे आपण बाहर को बाहर छंदी सनस्क्रीन द मस्ट आपण माने अप्लाई करंतु काहेकि ना एबे जो बळे भाबरे खरा गरम होउछि सेतिरे निजो त्वचा को टिके सठिक रखिबा पई सनस्क्रीन तो निहाती अप्लाई करबा को पडिबो किंतु ए सनस्क्रीन को नेके आज मु आपण को अनेक किछि कथा कहिबी आपण को बळे टाइप रा सनस्क्रीन यूज करिवे एवं जेतबळे आपण बाहर को जाउछंती आपण निजो को प्रोटेक्ट करबा पई कोन सनस्क्रीन।